0: സമയം 7 മണി കഴിഞ്ഞ് 59 മിനിറ്റും 55 സെക്കൻഡും. ഇനി 8 മണിക്ക് സമാചാർ പ്രഭാത്, തുടർന്ന് മോർണിംഗ് ന്യൂസ് ഡൽഹി റിലെ.
1: ഘർ ഖർച്ച് കെ പൈസെ ദോ ഹസ്ബൻഡ് ജി,
2: യെ റാഷൻ കെ 15,000, സബ്സിഡിയോ കെ 2,000,
1: ഓർ ലൈറ്റ് ബിൽ കെ
2: അബ് 0 രൂപേ കൈസെ ദോ.
1: ഓഹോ, ഭൂലി ഗൈ തീ. അബ് തോ സോളർ പാനൽ ലഗ് ഗയേ ഹേ നാ, തോ ജോ 4,000 ബചേ ഹേ ഉസ്സേ ഷോപ്പിംഗ് ഹോ ജായേ.
2: പക്കാ.
3: പിഎം സൂര്യ ഘർ മുഫ്ത് ബിജ്ലി യോജന ജുഡനെ കേ ലിയേ രജിസ്റ്റർ കരേ pmsuryaghar.gov.in. ഹര ഘർ സൂര്യ
4: ഘർ. क्या आप परेशानियों से घिरे हैं, मन भारी है और कोई रास्ता नजर नहीं आ रहा? याद रखें, समाधान आपके पास है. टेलीमानस के निशुल्क नंबर 14416 पर कॉल करें. कहीं से भी कभी भी 24 घंटे यह सुविधा उपलब्ध है. यहां आपकी बात सुनी जाती है, समझी जाती है और आपको सही दिशा दी जाती है. आप अकेले नहीं है, मदद बस एक कॉल दूर है.
5: नमस्कार, आकाशवाणी से समाचार प्रभात के साथ मैं मुनीश शर्मा. मुख्य समाचार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने सरकार के विभिन्न मंत्रालयों और विभागों से बेहतर तालमेल के साथ काम करने का आह्वान किया है.